से भले प्यारे शब्द रखते रंग होए, किसकी संगत जे मिले प्यारे रस लै तत्व लोए, पत परवाना साच का प्यारी नाम सच्चा निशान, आया लिख लै जावना प्यारी हुक्मी हुक्म पछाण, गुर बिन हुक्म ना बूझिए प्यारी साचे साचा तान, हुक्मै अंदर निम्या प्यारी हुक्मै उधर मजार, हुक्मै अंदर जम्या प्यारी उंदो सिर कै भार।

तेहे भजन ते निरपै पद पावै तलंग महला नौवा जाग ले हो रे मना जाग ले हो कहां गाफल सोया जो तन उपजया संग ही सो पी संग ना होया रहाऊ मात पिता सुत बंद जन

जां हर पाया हर कामन मन पाणी अन दिन गुण गावे नित साचे कथे अकथ कहानी जुग चारे साचा एको वरतै बिन गुर किनै ना पाया नानक रंग रवै रंग राती जिन हर सेती चित लाया कामन मन सोहिलड़ा साजन मिले प्यारे राम गुरमती मन निर्म

सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाने जाको नदर सरम दे मन मुख भूली बहुती राही हाथी माया थंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।

भेख तारी, आसन पवन दूर कर बबरे, छोड़ कपट नित हर भज बबरे रहाउ। जेहे तू जाच है सो ते पवन भोगी,

राम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसिया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख।

तुद पावा भाई भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाईंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआए तेरे रंग राते आन दिन नाम त्याईंदा।

मन तन साचा भगत परे भंडारी हे आपे वेखै हुक्म चलाए अपना भाणा आप कराए नानक नाम रते बैरागी मन तन